तव सुप्रभातम् दैत्याहर्दिते पुरगणत्रिदिवं प्रयाते शम्भो तदीय